0: expena nakshe gyur to tizu shigyot na to yang gone zup skyor chola la mosh gyoda ti dwal
1: te knowledge bo khatum
0: sin ole pat khorang mani mekan shigyoda ti la das lang espe borana la das se geldap sin du nga da kasho gune na nga izam la das tang de te minda minda yot la pas gyoda le ta tizu shina tizu spera ri gyur to ka nga da jan me gan gyu shamit ka te stio mekan cha na pat store cha ti dwal le ta wo te som pa sang ka te digitization chos te borad na ta chi skyot le is digitize chokan bo nga ta da sa cloud storage ter chen bale mata yi we kame kya magar storage jaga mang pa yo kya magar gyaga ne philos ke
1: jaga gyaga ne ame
0: she lu sa da sa ngata ngale apple zok chik shul na apple i cloud zer kan gyon chen samsung ne khorang yo kya te zo i cloud ju na mata la ame kya in na jaga chik ja server ri na lu sa no ya server bu jaga chik ma ni yo ma jaga mang pe na yo no skyo dale te song pa jik che ya zok po ma ni yo ame kya ta digitization chu na chi phan tok skyo de na nije la ga yo kan chak spe bu ई का दक्षिण ते मालिक पुंगे जाए नो उसके दाले इन नंग निजे मालिक इनका नेते नक्शा जिक्तोशी ते ना का सेप चुस्ते लो सानो ताते वेना तरुण ते सुपंग मोते दो पले कते निजे वो ते सालत ना स्कैन चो चो ना निजे का ने परमिशन माले ना मजे कमांग मितं मजे स्टडी अंचो मिचुक जुकन गोमांग निजे का ने पर और दापो निजे लो चेसो नो परमिशन बो निजे का ने जूस ते क्यों ना ते ना मजे सिल चुन ते माने मिचुक जर कन बो ओले कते निजे रे सिल मचुक मोला ना ते वास को चले डिजिटाइजेशन तवा तने दंग दिरेगा AI नोक तने ओसीएल जर कन जियों चेन बायाले ओसीएल बुचि नोक तना दक्सा गदा बोटी गुनंग दुपा मता इका डीस ते कन जियोत ना तो यु स्कैन जिक चो चंग पो मता दक्सा Microsoft Word in a type chokan jo cha bings tyong chen bale inches naksha no naksha ne im azugena word in a convert jo amino ale o jo ga tene technology ti zu gang yotte no skyo dale o te gona khone samlo tang chese no testing gone khone capacity building tang te was spera tang dopale ta conservation ang chus digitization ang chus ta ta mi gune la ga knowledge chik da sa chik ni se la ga yotya pale conservation ka zu chu chen ti bo ngatang chik bo ma bo ra jan ma spelling zir kan bo spen ngatang la da so shin na gon pa gona mang pono kompe gelong chigni she kalte stew kenad na kazu ge conservation zat go chano na mirap ne mirap su pati og mata gen acha chano pas kyo dale o ta mo ne kasale o te o charji ang yotte no mata ladak se na ta te mang po minu pa mang chat mang ta botina dis te no kyo dale ta te o sil mishes kan ji mang chat met te no ta ti o i ve na te ang dukle kalte so to pe chang ing par gyo do सिल छे समेत तो ट्रांसलेशन चोगनंग पुर इन जुकन कासले स्पेना लदा सेना ते मेत नो स्पेना कश्मीर सुख छे जुना शरादा जर कन स्क्रिप्ट पोंगा ता दफ्ता स्क्रिप्ट तोर ते नो सोले तते ओ सिल छे कन मी मास कन मोनो
1: न्याम से
0: सोंग ते मेत के मेत मत इन नंग स्पेचा मा मंग को केते वेना दत स्पेचा ने ची दिस तो चंग से समरो गति ला योत नंग हला तते ओ सिल जुन सम ना ओ तो चार्जे मा येत नो कासले तांगाता जन्मा थोंग जुगो से नो समत ना तेने तेवे का रिसर्च पब्लिकेशन ए फियो तेजो अ चार्ज येत नो कासले ओ जा चिक ता
1: कुने
0: जो जगा चिक मा बोरा यो मा गैस पा छमो चो छे स्पेरिक तो सिक तांग से मा ना कासा जो
1: मतलब छिंजु गे तो सिक
0: कासा कासा इनो
1: विजन बो पोर्टे ता यो गता गेगार निस तों जिप चु जप तों सो पा वेक्स पारत ना ता यार गेस चने युल जि गुस चस पा ते न जिन सुक पे गा तांग ई सो से ते निंग तांग ता ngan me de pun la cham sik yar gas chi chen des ko jik mix in cha ra pa
0: ka sa ka sa
1: ta nga ta yang la das chog da yon no ngi na ina zo ta mar gas pa mo la zas pa nga ta la das sin ta nga ta sha te chach me to pa na ta chang me yon no ta bu da sing ta gon pa ji na ju no ma mang po ji gyot kya ten tong pa ma mang na ma mang po ji gyot kya yo to sama ya le ni re re ka yo to ten nga ta gon pa ju na gon pa na ju na ta nga ta bo ti na yo to ten nga ta yang jan as chi cho is muslim re tong pe na na persian language na yo to arabic language na manas ying par gyo to pa halale teme na yang skati gina sungera chu se bore ro mirab na mirab chu pa tingera chu jing atar ga mina bore ji ga tan po chu jing bore yo to pa skes pa ta te o to ga te un ja che si pe la da se tok na chi ta rung ni je thab ding ri yo chi ri jat nyan che se no tes ko la chi ke ngira mo na la
0: ta la ta sana te us ke ten o ya le ga gar gang pe na yi char ji u chu le chang chi tang ga nga cha national mission for manuscripts der jan nga cha center chi kin pin ya le ga gar gang pe na center re sum chu suk ni shi ge pen ba te ja ni ta gyan bara tamena tewa khakni spese du gyale cluster center jukan jiktang independent center jukan jik ta independent center jukan bo ta khona laga specha mangpe gyot na khona te u te na jaches pos kyo dale ta cluster center jukan bo te u tang stuk pas pe na ladak sena ta sa chengi lo plan os kyo dale khoin anala tene cluster center na partner center ngishu jikyo na dik juruk ta partner center ju na tewe na दाची